रे रे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सारे सार

रे सारे सानी सारे नि सानी रे सारे सानी सा रे सारे सानी सारे नि सानी रे सारे सानी सारे रे सारे रे नि सा सानी रे सारे सानी सारे रे सानी सा रे सारे सानी सारे नि सानी रे सारे सानी सा रे सारे सानी सारे नि सानी रे सारे सानी सारे रे सारे रे नि सा सानी रे सारे सानी सारे रे सानी सा रे सारे सानी पानी सारे पानी पारे रे सारे सानी।